0: ಬಲಾಲನ್ ಸಳಿ ಫಿಲ್ಮಕ ಫುರತಮ್ಮಿ ಬಲಾಲನಿ ಹಿಂದಿ ಫಿಲ್ಮಕ ದೇಹ ಸಬ್ಬೀಸ್ ಮನಾಹ ರಿಲೀಸ್ ಕುರಿ ಹಿಂದಿ ಫಿಲ್ಮ್ ಟೋಸ್ಟರ್ ಕಿ ಬಾಲಿವುಡ್ ಗೆ ಆಮ್ ಉಸೂಲ್ ತಕ ಫೋಮಿಯುಲಾ ತಕ ಮುಳಿನ್ ತಫಾತ್ ಕೊಂ ಉಫದ್ದಾಫವಾ ವರವಿಸ್ ಆದ್ಯಾ ಖಿಲಾಫ್ ಮೌದುವಕ ಬಿನಾ ಕೊಫವಾ ಬ್ಲೆಕ್ ಕೊಮೆಡಿ ಥ್ರಿಲ್ಲರ್ ಫಿಲ್ಮೆ ಬಾಲಿವುಡ್ ಗೆ ಗಿನ ಫಿಲ್ಮ್ ತಹಕಿ ಲೋಬಿಗೆ ವಾಹಕ ತಕೆಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾಯಫವಾ ಫಿಲ್ಮ್ ತಹಕ ವೀನಂವಿಸ್ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಬಿನಾಯಫವಣಿ ಬದಿಗೇಗ ಬೇನುಕುರ ಆದಾಗೆ ಸಾಮಾನ್ಯಗೆ ಸಬುಂ ಇನ್ಸಾನಿಗೆ ದಿರಿಳು ಮಂಗಣ್ಣ ಬೋಡು ಬದಲ್ ತಕೆಗೆ ಮಚ್ಚ ಮಿ ಫಿಲ್ಮಕಿ ಬತಲ ಪತ್ರಲೇಖ ಫುರತಮಫಾರ ಫಿಲ್ಮ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ಗೆ ಗೊತ್ತುಗ ಮಸಿಕೆ ಕುರಿ ಫಿಲ್ಮ್ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಲೀಡ್ ರೋಲ್ ಫೆಂಡನಿ ಹುಣರುವೆ ರಿಯಕ್ಟರ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ರಾವ್ ಏನಾ ಕುಳೆ ರಮಕಾಂತ್ಗೆ ಕೆರೆಕ್ಟರ್ ಕಿ ಬೈಗೆ ಕ್ಯಾವಿನಿಗೆ ಹದಿಯಾಯಕ ದಿನುಮಗ್ಗೈ ಅಗುಬೊಡು ಟೋಸ್ಟರೇ ಎ ಕ್ಯಾವಿನಿ ಕೆನ್ಸಲ್ ಪುಮಾ ಗುಳಿಗೆ ಕೊಮ್ಮೆ ಗೊತ್ತಕುಂಡಂವಿಸ್ ಎ ಟೋಸ್ಟರ್ ಅವ್ವ ಫ್ಯಾಸಾ ಹೋದ ಮಸಕೆ ಕುರಾ ಮೀಹೆ ಆದಾಗೆ ಕಮ್ಮೆಗೆ ಗೊತ್ತುಗ ಫಿಶೆ ಮಿ ಕಂತಗ್ಗಂಡು ಮಡುಮಡು ಬೊಡುವೆ ಬ್ಲೆಕ್ ಮೇಲ್ ಕುರುಮಾ ನೇಂಗಿ ಹಿಂಗ ಮರುಗೆ ಹಾದಿಸಾ ತಕೆಗೆ ತೆರೆಯ ಏನಾಗೆ ದಿರಿಯುಳುಂಗೆದ್ದೆ
1: विरासत में मिली है मुझे
2: लास्ट मंथ के फोन बिल में ₹6 एक्स्ट्रा दिया मेरी वाइफ ने
3: जी सर नेक्स्ट मंथ अकाउंट में क्रेडिट हो जाएगा
2: अब उन्हें कैश में रिफंड करा दू मैं आता हूँ हेडक्वार्टर है एक शरबत
4: रवा दो एक ग्लास
2: खाली हो गया
5: तुम्हारी ना बीमारी बढ़ती जा रही है
6: ₹6 दो केले जाते हैं ₹6 में
7: 5499 ओनली
2: 5500
6: वापस
2: कीजिए आप ये सच में मेरा टोस्टर है
8: आई विल कॉल द कॉप्स
2: मुझे बचा लो प्लीज
9: पप्पा
2: मैंने कुछ नहीं किया मैडम मम्मी मम्मी कसम मैंने कुछ किया ही नहीं है
5: मर्डर हुआ है टोस्टर किलर
2: तुम ऐसे कैसे किसी को कुछ भी नाम दे सकती हो
5: रमाकांत
2: प्रेजेंट मैडम
10: मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ
2: डॉक्टर पढ़ ली गई
9: अभी मेरे को मेरा टोस्टर मांगता है
2: टोस्टर मम्मा का है इधर
10: मेरा टोस्टर भी नहीं लेके गया
9: वो टोस्टर मांगता है मेरे को
0: फिल्म एम ए फाहक कोलवे कमकी राजकुमार राव गे मोळु एक्टिंग एना कुले रमाकांत की अमिल एदुम बोडु दाही आदि बायफार वार फूही वाकाला सिफत केन हुरे मीहे ನಮ್ಮಿಸ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಎ ರೋಲ್ ಕುಳೆಫವಾ ಫುರಿಹಮಕಮುಂ ಬೆಲುನ್ ತೆರೆನ ಎ ಕೆರೆಕ್ಟರ್ ಯಾ ಮೆದು ಶೌಕುರಿಕಂ ಉಫೆದೆ ಆದಾಗೆ ಕಮ್ಮಿಗೆ ತೆರೆ ಉಫೆದೆ ಬಿರುವಿರಿಕಮ್ಮ ನುತನವಸ್ಕಂ ಏನಾಗೆ ಮೂಣುಮತಿಗೆ ಹರಕಾತಕುಂ ವರ ಫುರಿಹಮೆ ತಕ್ಕುವಾದೆ
10: Glenn, nice. True to his word.